नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलावेल्यान आमी उलयतात. त्याचबरोबर 1278 किलोहर्ट्साचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकुपाक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. मोगळ आयकुप्यानो, आयज वार शेनवार. भारतीय सौर दीस 23 जेष्ठ शके 1948, म्हळ्यारूच 13 जून 2026. वेळ सकाळची 5:55:43 जातात आणि आयच्या प्रसारणाक आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

महेश काळे यांच्या आवाजातल्यानं सोबीत अशी सुरुवात पुष्पांजली या कार्यावळीची झाली असा. आणि मुखार दुसरे गीत आशिष वेळेकर हांचे संगीत, त्याचबरोबर तांचेच गीत साधना सरगम हांच्या आवाजातल्यानं.

सुधीर फडके हांचे संगीत, त्याचबरोबर पंडित नरेंद्र शर्मा हांचे गीत, लता मंगेशकर हांच्या आवाजातल्यान आमी आयकले, आनी मुखार राशोल सेमिनरी कॉयर ह्या पंगडान गायिल्ले हे भक्तिगीत.

नमस्कार, हांव कबस्तो बापटे ह्यो आसात कांय मुखेल खबरो. स्मार्ट मिटराक लागून बिलां चड येवपा सयत कांय प्रमाणांत घोळ सुरू आसा. सध्या तरी स्मार्ट मिटराची कार्यवाही स्थगीत दवरपाचे आदेश वीज खात्याक दिल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला 12 वर्सांच्या कारकिर्दीत गोंयांत म्हत्वाची उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयांत 26 सुवातींनी एआय आधारीत कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोंय येरादारी खात्यान घेतला. गोंयची भात बियाणी पुनरुज्जीवीत करपाचो वावर गोंय राज्य जैवविविधताय मंडळान हातान घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14 जून सावन स्लोवाक प्रजासत्ताकाच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतले. मंत्रिमंडळ सचिव टी व्ही सोमनाथन हांणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंग हांचे वांगडा परतून जावपा आशिल्ल्या नीट परिक्षेच्या तयारेचो नियाळ घेतलो. खेळात फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीत काल टोरंटोत जाल्ल्या गट बच्या खेळात कॅनडा पंगडान बॉस्निया हर्झेगोविना पंगडाक 8-1 असो बादाबाद दवरलो. आनी भारत आनी अफगाणिस्तान पंगडामधल्या 3 एकादिसाच्या खेळामधलो पहिलो खेळ आयज हिमाचल प्रदेशातल्या धरमशालात जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या या कार्यावळीत तुम्ही ऐकले दिनकर राव देशपांडे हांचे गायन आणि त्यांच्या गायनातल्यान राग मिया की तोडी. ऐकुपेनो काय केल्यातच म्हळ्यार 7:05 दिल्ली केंद्रावयल्यान इंग्लिशींतल्यान खबरो तुमकां आयकुपाक मेळटा आनी ताच्या उपरांत 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमचे खातीर आसतली. ऐकत रावात 105.4 FM रेनबो.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421218

0: आठ पाच आणि 2224 4 5 7. हॅलो गोयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
1: हॅलो

13 जून दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशींच खाशेलपणां घेवन येता. आयज आमी याद काडटा विनोदी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, शिक्षण शास्त्रज्ञ केशव कुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे हांची, जांकां आचार्य अत्रे म्हणून वळखताले. आयज तांचो स्मृतीदीस. प्रल्हाद केशव अत्रे हांचो जल्म 13 ऑगस्ट 1898 हे दिसा सासवड हांगा जालो. साहित्य, कला, राजकारण, शिक्षण ह्या क्षेत्रांनी तांणी आपले कर्तृत्व गाजयले. शिक्षण क्षेत्रांत तांणी केल्ल्या कार्या खातीर स्वातंत्र्यवीर सावरकर हांणी तांकां आचार्य ही पदवी दिली. मराठा तशेंच नवयुग ही वृत्तपत्रां तांणी काडली. श्यामची आई सारखो अप्रतीम चित्रपट तांणी काडलो, जाका पयले राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक फावो जाले. लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, साष्टांग नमस्कार ही तांची हेर सदाबहार अशी नाटकां. 4 काव्यसंग्रह, 26 नाटकां, 12 कथासंग्रह, 17 लेखसंग्रह, 7 भाषणसंग्रह, 14 चरित्रात्मक लेखसंग्रह, 5 संपादित पाठ्यपुस्तकमाला, 11 नियतकालिका हांचे संपादन तांणी केले. अशे प्रचंड लेखन कार्य करपी साहित्य प्रेमी म्हळ्यारच आचार्य अत्रे. आपले आत्मचरित्रय तांणी बरयले. श्यामची आई, महात्मा फुले ह्या तांच्या चित्रपटांनी इतिहास निर्माण केला.

ऐकू पेनो नमस्कार. गोवा ही कार्यावळ सुरू झाली असा आणि या कार्यावळीत तुम्ही विचार किरण त्याचबरोबर आयच्या दिसाचे दिनविशेष ऐकले. आणि या तुमकां खबर आसा ह्या कार्यावळीत तुमकां आयकुपाक मेळटा साबार म्हायती, त्याचबरोबर वेगवेगळी गीतां, अशीच वेगळी म्हायती आयज म्हजे कडेन आसा. पुणून ती तुमच्या बरोबर शेअर करच्या पयली एक सोबीत अशें कोंकणी गीत आयकुया. कोंकणी गीता बरोबर आमी सुरवात करूया अशोक पत्की हांचे संगीत ह्या गीताक लाभलेले आसा साधना सरगम हांच्या आवाजातले हे गीत. आनी ह्या गीता बरोबर आमी मुखार या.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्त बाबडे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. स्मार्ट मिटराक लागून बिलां चड येवपा सयत कांय प्रमाणांत घोळ सुरू आसा. सध्या तरी स्मार्ट मिटराची कारवाय स्थगीत दवरपाचे आदेश वीज खात्याक दिल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. लोड तपासून वीज बिलांची तपासणी करपाचे आदेश मुखेलमंत्र्यांनी खात्याक दिल्यात. स्मार्ट मिटराक लागून चड बील आयिल्ल्याच्यो कागाळी आसात. हे फाटभुंयेर स्मार्ट मिटराची कारवाय सध्या तरी स्थगीत दवरपाचे आदेश दिल्यात. विजेची बिलां तशेंच स्मार्ट मिटरांचो नियाळ घेवन फुडली कारवाय जातली अशेंय मुखेलमंत्र्यांनी सांगले. लोड वाडोवपाच्या दंडाक लागून बऱ्याच जाणांक चड विजेची बिलां आयल्यात. हणजूणच्या ग्रामस्थांनी बिरेस्तारा मुखेल वीज अभियंत्याक निवेदन दिवपा सयत निशेध केलो. हाचे उपरांत शुक्रारा भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री तशेंच मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांचे सयत नागरिकांनी मडगांव वीज अभियंत्याची भेट घेवन जाप विचारली. हाचे उपरांत आपणे स्मार्ट मिटराची कारवाय स्थगीत दवरपाचे आदेश दिल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 12 वर्सांच्या कारकिर्दीत गोंयांत म्हत्वाची उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकाराच्या 12 वर्सांच्या कार्यकाळाच्या फाटभुंयेर आयोजीत केल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले.
1: मेजर बेनिफिट्स जर गोंयाक मेळ्ळा आसत 299 किलोमिटर ऑफ द नॅशनल हायवे इज एन कन्स्ट्रक्टेड इन द स्टेट ऑफ गोवा. टील नाव रेल्वे मॉडर्नायझेशनच्या बाबतीत 24 किलोमिटरचो ट्रॅक इज इज एन अप्रॉक्सिमेटली ट्रॅक लेट फॉर द 164 किलोमिटर्स टोटल. म्हणजे हो जो इलेक्ट्रिफिकेशनचे काम हे गोंयात कंप्लीट झाले, जेका आम्ही म्हणतात कार्बन इमिशन झिरो डाऊन करपा खातीर ही खूप महत्वाची आशिली.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 12 वर्सांच्या फुडारपणाखाला भारतान 3 महत्वाची येसस्वी पावलां घाल्यात. अखंड भारताच्या दिकेन कलम 370 रद्द करप, आतंकवाद आनी नक्षलवाद मुक्त भारताच्या दिकेन जाल्ली प्रगती, तशेंच 550 वर्सांच्या प्रतिक्षे उपरांत अयोध्येत राम मंदिराचे बांदकाम ही मुखेल कामां आसात. हे येसस्वी कारकिर्दीतल्यान केंद्र सरकाराची विश्वास, विकास आनी जनकल्याण ह्या तत्वा बद्दलची बांदिलकी दिसून येता. मोदी सरकारान देशाच्या एकात्मताय, सुरक्षितताय आनी सांस्कृतीक दायजाक बळकटी मेळोवपाक म्हत्वाची पावलां घाल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. गोंयात 26 सुवातींनी एआय आदारीत कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोंय येरादारी खात्यान घेतला. ही यंत्रणा 1 जुलय सावन सुरू जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी दिली. पणजे दोना पावला हांगाच 3 वेगवेगळ्या सुवातींनी एआय कॅमेरे आसात. एआय कॅमेऱ्याच्या वरवीं चड वेगान गाडी चलयल्यार नोंद जाता आनी रस्तो नेमांचे उल्लंघन करप्यांक ताच्या घराच्या पत्त्याचेर आपोआप चलन धाडटात. ही पद्दत 26 महत्वाच्या सुवातींनी सुरू करतात. हाका लागून लोकांक आपोआप आपली गती उणी करपाक उर्बा मेळटली. लोकांनी जागृत जावंक जाय म्हण ही यंत्रणा योग्य रितीन चालीक लावंक जाय अशें मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी म्हळां. गुरू सांगुसांग पोंगेनर हांणी नागा लोककला आनी सांस्कृतीक परंपरा तिगोवन दवरपाक तिचो प्रसार करपाक 6 दशकां परस चड काळ आपलो काळ ओंपला. तांणी 2000 वयर तरणाट्या कलाकारांक प्रशिक्षण दिलां आनी 100 परस चड एप्रेंटिसांक मार्गदर्शन केलां. तांच्या कार्याक लागून तांकां 2026 वर्सांत भारताचो 4थो सर्वोच्च नागरी सन्मान म्हळ्यार पद्मश्री पुरस्कार फावो जालो.
2: 6 decades of dedication have borne ample fruit at programs like Kala Diksha and the Naga Wadir Welfare Culture Club. Guru Sangyusang Ponganer has guided and trained thousands. Today he's the senior

इसई ज्ञानी म्हणजे संगीतातलो बुधवंत. खऱ्यांनीच इळयाराजा सराच्या कंपोझिशनांची व्याप्ती पळत झाल्यार अजाब जाता. इतले व्हेरिएशन्स, इतली विविधताय, इतलो अस्थेटिक सेन्स.

इळ्या राजा हांचे जल्म नाव आशिल्ले ज्ञान देसीकन, पूण तांचे गुरु जी के वेंकटेश हांणी तांकां नाव दिले, जे नाव 1976 वर्सा आयिल्ल्या अण्णा किली ह्या तांच्या पहिल्याच फिल्मा वरवी रसिकांच्या ओठार जे रुजले ते अजून मेरेन काळजांनी राज्य करता.

लागी लागी हजार चित्रपटांक संगीत 7000 सॉंग्स 20000 भायर कॉन्सर्ट संसार भर सादर केल्लो असो हो किंग इळया राजा।

तांका क्लासिकल गिटार वादनात गोल्ड मेडल फावो जाला. पश्चिमी शास्त्रीय संगीतातले हार्मनी आणि स्ट्रिंग अरेंजमेंट्स भारतीय सिनेसंगीतात हाडपी पहिलो संगीतकार म्हळ्यार इळयाराजा. बॅकग्राऊंड म्युझिका खातीर मुद्दम ध्वनिमुद्रण तंत्र शिकून घेवपी हो मनस्वी संगीतकार.

1993 वर्षा सिम्फनी नंबर 1 ही पश्चिमी शास्त्रीय संगीताची ताणी रचना भरली आणि या सिम्फनीची प्रस्तुती लंडनच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रान केली. हो मान मिळवपी इळयाराजा हे पहिले आशियाई कलाकार.

2012 वर्षा तांका संगीत नाटक अकादमीचो अवॉर्ड मेळ्ळो आनी 2018 वर्षा तांका भारत सरकारान पद्म विभूषण ह्या गौरवान सन्मानीत केलें. तमिळ लोकसंगीत, उपशास्त्रीय संगीत, पॉप, जॅझ, क्लासिकल, ब्लूज ह्या सगळ्याचो जर आनंद घेवपाक जाय, अणभव घेवपाक जाय जाल्यार इळयाराजा सराचे संगीत श्रवण करचे. '76 आयज मेरेन कार्यरत आसपी हो संगीतकार ह्या व्हड डाऊन टू अर्थ संगीतकाराक इसय ज्ञानी इळयाराजा

महाराष्ट्रानं सरभोवतण कार्यान्वित खेळामळावेल्या घडणुकांचेर एक धावती नदर. सगळ्यांत पहिली आणि व्हड खबर म्हळ्यार परवरीच्या सुकूर वाठारातल्या खेळगड्यांचे आणि क्रीडाप्रेमींचे स्वप्न आता साकार झाला. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी 48 पूज्य

प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी 48.88 कोटी खर्च करून तयार केल्ल्या अत्याधुनीक अशा मल्टीपर्पज स्पोर्ट्स हॉलाचे उद्घाटन झाले. हातूंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 3 स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॉश कोर्ट आणि बिलियर्ड्स टेबल उपलब्ध असतात. परवरी जिमखान्यात मिळाली ही नवी गती गोयच्या खेळाक एक नव्या उंचायर पावतली हातूंत मातूय दुबावना. खेळांचे जाळे आता ग्रामीण भागांतूय विस्तारपाक लागला. फोंडा तालुक्यातल्या वेरे वाघुर्मे हांगा नव्या मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचे उद्घाटन झाला, जय जिम आणि योग केंद्रांची सोय असा. इतलेच न्हय तर वास्कोच्या सॅग मैदानाचेर एकात्मिक क्रीडा मनोरंजन आणि वेपारी संकुलाची अर्थातच इंटिग्रेटेड स्पोर्ट्स हब हाची पायाभरणी झाल्या. ग्रामीण भागातल्यान नवे ऑलिंपिक विजेते तयार करपाचो सरकारचो हो एक स्तुत्य उपक्रम. इशानू गोय सरकारान आता स्पोर्ट्स विजन रोड मॅप तयार केला, जाचो थेट संबंध ऑलिंपिक 2036 तयारी कडेन असा. तेच वांगडा पर्यटन विभागान 2026-27 हंगामा खातीर गोयांत रोमांचक एरो स्पोर्ट्स या उपक्रमांक परवानो आणि नोंदणी प्रक्रिया सुरू केल्या. खेळा वांगडा स्पोर्ट्स टुरिझमाक हाका लागून व्हड चालना मेळटली. गोयचो अष्टपैलू क्रिकेटपटू चिगुरुपती वेंकट हाची इंडिया अंडर-19 क्रिकेट पंगडांत निवड झाल्या. 4 जुलै सावन सुरू जावपी श्रीलंका दौऱ्यातल्या 4 दिसांच्या मॅची खातीर ताका संघात स्थान मेळा. गोयच्या क्रिकेट इतिहासातलो हो एक व्हड आणि अभिमानास्पद क्षण. इशानू ही आशिली ह्या सप्तकातली सरभोवतण ही कार्यावळ. परत मिळूया फुडल्या सप्तकांत ह्याच दिसा ह्या चॅनलाचेर. तो मेरे निरोपासचो नमस्कार.

0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर सप्तसूर
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
2: वेव्स वेव्स

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर.
1: घर खर्च के पैसे दो हस्बंड जी,
2: ये राशन के...

समाचार प्रभात. तुम्ही निघतीच ऐकले. 8:15 झाली असतात. कातारांची कार्यावळ आता आमी तुमच्या खातीर सुरू करतात. तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो. आणि FM रेनबोचेर आयच्या दिसाची आयच्या दिसाचे हे पहिले कातार कातारांच्या कार्यावळीत हिलरेनो कोस्ता हांच्या आवाजातल्यान.

0: आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. बायलांचो वाढत आशिल्लो सहभाग संद मेळपाचे नवे मार्ग उक्ते करपाक लागला आनी देशभरातल्या उदरगतीच्या मळार बदल घडून हाडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेच्या वरिश्ठ अधिकाऱ्यां वांगडा रेल्वे भरती मंडळ आरआरबीच्या भरती प्रक्रियेबाबत उच्चस्तरीय आढावो बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा फ्रांसातल्या नाय शारात पावतले आनी फ्रांस आनी स्लोवाकियातल्या दोन राष्ट्रांच्या युरोपीय भोंवडेक सुरवात करतले. भारत आनी अफगाणिस्तान पंगडामधल्या तीन एका दिसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळेतलो पहिलो खेळ आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला जातलो. तर आज सिडनीत जावपी ऑस्ट्रेलियन ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू जपानची संसारीक विजेती अकाने यामागुची हांच्या आड खेळटली. अर्थिक समावेश आनी उद्योजकते सावन शिक्षण भलायकी नितळसाण घर खेळ विज्ञान आनी शासन हांचे मदीं विंगड विंगड वाठारांनी बायलांचो म्हत्वाचो वांटो आसा अशें मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायलां. ड्रोन तंत्रगिन्यांतल्या सारक्या उदरगतीचेर मळार बायलांचो वाढत आशिल्लो सहभाग संद मेळपाचे नवे मार्ग उक्ते करपाक लागला आनी देशभरातल्या उदरगतीच्या मळार बदल घडून हाडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. फाटल्या 12 वर्सात एनडीए सरकारान बायलांच्या फुडारपणा खाला उदरगत फुडें व्हरपा खातीर वावर केला आनी हे क्षेत्रां मदीं ते दिसता अशें तांणी नदरेक हाडलें. बायलांक आर्थिक नदरेन स्वतंत्र जावपाक मजत करपी सेल्फ हेल्प गटाक सरकार सक्रीयपणान आदार करता अशें तांणी सांगलें.
1: आज भारत विमेन लेड डेवलपमेंट की राह पर चल पड़ा.
2: हमारी सरकार ने महिलाओं के लिए सारे रास्ते खोल दिए.
1: हमने करोड़ों महिलाओं के लिए शौचालय बनवाकर उनका सम्मान बढ़ाया. हमने उज्ज्वला सिलेंडर देकर उन्हें धुएं जैसी तकलीफों से भी बचाया.
2: 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का जो संकल्प किया था वो पूरा हो चुका है.
0: परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुबियो हांचेकडेन उलयतना अमेरिकेच्या नौदळान आखातात केल्ल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मरण पाविल्ल्याचो खर निशेध केलो. सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर पोस्ट करतना डॉ जयशंकर हांणी व्यापारी जहाजांचेर प्राणघातक कारवायो समर्थनीय ना अशें म्हळां. ओमान दर्यादेगीर पेलावू ध्वजांकीत टँकर एमटी सेटेबेलोचेर अमेरिकेन हल्लो केल्या उपरांत 3 भारतीय खलाश्यांक मरण आयिल्ल्याच्या फाटभुंयेर नवी दिल्लीन खर प्रतिक्रिया दिल्या. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेच्या वरिश्ठ अधिकाऱ्यां वांगडा रेल्वे भरती मंडळ म्हळ्यार आरआरबीच्या भरती प्रक्रियेबाबत उच्चस्तरीय आढावा बसका घेतली. ह्या बसकेंत वैष्णव हांणी नमूद केलें की वर्सुकी भरती वेळापत्रक आनी त्याच वांगडा रिक्त जागा बाबतच्या त्रैमासीक सुचनांक उमेदवारा कडच्यान बरो प्रतिसाद मेळ्ळा. वेळापत्रकार आधारीत भरती आराखड्यान उमेदवारांक तांचे तयारीचें अधिक प्रभावीपणान नियोजन करप शक्य जालां अशें तांणी म्हळें. सतत सुदारणेच्या गरजेचेर भर दीत वैष्णव हांणी सांगलें की तंत्रज्ञानाचो वापर जलद प्रक्रिया आनी अधिक उत्तरदायित्व हाचे वरवीं रेल्वे भरती प्रणालींत सातत्यान सुदारणा गरजेचें आसा. रेल्वे भरती मंडळाक उमेदवार आनी संबंधीत घटक म्हळ्यार स्टॅक होल्डर्सां कडेन संवाद अधिक घट्ट करपाचे निर्देशूय तांणी दिले. चुकीच्या माहितीची योग्य माहिती दिवन बेगोबेग प्रत्युत्तर दिवपाक जाय अशें तांणी म्हळें. रेल्वे मंत्रालयान एका निवेदनात माहिती दिल्या की भारतीय रेल्वेन आर्थिक वर्ष 2025-26 स प्रमुख श्रेणींत 47,000 परस अधिक रिक्त जागां खातीर भरती प्रक्रिया पर्याय करून 43,000 परस चड उमेदवारांची भरती केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा फ्रांसातल्या नाय शारात पावतले आनी फ्रांस आनी स्लोवाकियातल्या दोन राष्ट्रांच्या युरोपीय भोंवडेक सुरवात करतले. 2014 उपरांत प्रधानमंत्र्यांचो हो 7वो अधिकृत दौरो आनी ताका खाशेले राजनैतीक म्हत्व आसा. ह्या वर्साच्या सुरवेक भारत फ्रांस संबंधाक खास जागतीक सामरीक भागीदारी असो दर्जो मेळ्ळे उपरांत प्रधानमंत्री मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन हांचे मदीं ही पयली द्विपक्षीय शिखर परिशद आसतली. तशेंच इव्हानिया जावपी G7 शिखर सभेत प्रधानमंत्री हजर रावपाचे आसात, जातूंत संवसारीक मळार ग्लोबल सावथाचो अत्यावश्यक आवाज म्हणून भारताचे स्थान परत एकदां अधोरेखीत जातलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या

0: De que deu, né, catado?
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. तेलंगणातल्या हैदराबाद भेटी वेळार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम मिसायल कॉम्प्लेक्साचा भाग आशिल्ल्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा म्हणजे डीआरडीएलात अत्याधुनिक शस्त्र प्रणाली संकुलाचे उक्तावण केले. ह्यावर उलयताना सिंह आणि भारताची तांत्रिक उत्कृष्टता, धोरणात्मक स्वायत्तता आणि राष्ट्रीय सुरक्षामधी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल डीआरडीओच्या मिसायल सिस्टम अँड स्ट्रॅटेजिक सिस्टम क्लस्टरचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूर वेळार स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींनी केल्ल्या उत्कृष्ट कामगिरीवेल्यान भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास परिसंस्थेची वाढती ताकद दिसून येता, असे त्यांनी ठामपणान सांगले. आकाश आणि ब्रह्मोस यासारख्या डीआरडीओन विकसित केल्या प्रणालींनी जागतिक संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात स्पर्धा करपाची भारताची क्षमता सिद्ध केल्या, असे संरक्षण मंत्र्यांनी म्हणले. शांततेखातीर सामर्थ्य आवश्यक असा आणि त्या सामर्थ्याखातीर आत्मनिर्भरता ही सगळ्यात विश्वसनीय पायरी असा, हाचे सिंह आणि भर दिला. ऑपरेशन सिंदूरात हवाई संरक्षणान दिल्या महत्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना त्यांनी म्हणले की जेव्हा देशाच्या सीमांचेर हवाई धोके निर्माण झाले तेव्हा भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीन दुस्मानांचे मनसुबे प्रभावीपणान ना नपयत केले. झूज पद्धतीचे वेगान बदलपी स्वरूप आणि जागतिक अनिश्चितता हाच्या फाटभुयेर राष्ट्रीय सुरक्षेचे हितसंबंध सांभाळपाक लवचिकता आणि प्रतिबंधात्मक क्षमता असपाचे महत्वही संरक्षण मंत्र्यान अधोरेखित केले. फुडाऱ्यातल्या आव्हानाचा फुडो करपाक सशस्त्र दळाक अत्याधुनिक प्रणालींनी सज्ज करपाची गरजही त्यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उत्पादन क्षेत्राचेर आधारित उदरगत आणि रोजगार निर्मितीचेर अभूतपूर्व भर दिला, असे केंद्रीय अवजड उद्योग आणि तिख्या मंत्री एच डी कुमारस्वामी हांणी म्हळा. बेंगळुरूतल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग टॅक्नॉलॉजीच्या 65व्या स्थापना दिसाच्या कार्यावळीत ते उलयताले. बेंगळुरू हांगा मुखेल कार्यालय आशिल्ली केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञान संस्था सामारीक क्षेत्रातल्या संशोधनात महत्वाचे योगदान दिता आणि ताची क्षमता घटमूट करपाक आणि राष्ट्रीय पांवड्यार आपली सुवात निर्माण करपाक आर्थिक आणि संस्थाचो आधार दितले, असे मुखार कुमारस्वामी हांणी सांगले. गुरु सांग्युसांग पोंगेनर हांणी आओ नागा लोककला आणि सांस्कृतिक परंपरा तिगोवन दवरपाक आणि तिचो प्रसार करपाक 6 दशका परस चढ काळ उपला. त्यांनी 2000 तरणाट्या कलाकारांना प्रशिक्षण दिला आणि 100 परस चढ अप्रेंटिसांक मार्गदर्शन केला. त्यांच्या कार्याक लागून त्यांना 2026 भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार फावो झाला.
2: 6 decades ऑफ डेडिकेशन हॅव बोर्न एम्पल फ्रूट ऍट प्रोग्राम्स लाईक कला दीक्षा अँड द नागा वाडेर वेलफेअर कल्चर क्लब. Guru Sangyusang Pongeneer has guided and trained thousands. Today he's the senior most guru of the Ao Naga folk. His original folk compositions are performed on local, national and international stages. But even today, at 83 years old, his work isn't done.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी फुडारपणाखाला आणि सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारान फाटल्या 12 उल्लेखनीय परिवर्तन झाला. या काळात मोदी सरकारान गरीब शेतकार बायला आणि युवाच्या कल्याणाखातीर आणि सक्षमीकरणाखातीर खुपशे महत्वपूर्ण उपक्रम राबवल्यात. आकाशवाणी न्यूज तुमच्या खातीर 12 विश्वासाची विकासाची आणि जनकल्याणाची हो खासा कार्यक्रम घेऊन येता. आयच्या कार्यावळीत देशाचे सांस्कृतिक दायज बळकट करपाक आणि ते मनोवपाक सरकारान उभारिल्ल्या पावलांचेर लक्ष केंद्रीत करतले. हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि सेंटर फॉर जॉईंट वेलफेअर स्टडीज यांच्या जोडपालवान आयोजित 2 परिसंवाद नवी दिल्लीत संपन्न झाला. एमएसएमई आणि स्टार्टअप्सांखातीर संरक्षण क्षेत्रातली खरेदी प्रक्रिया, आयडेक्स, टीपीसीआर आणि चाचणी परीक्षांचे सुलभीकरण हो या परिसंवादाचा मुखेल विषय आशिल्लो. संरक्षण क्षेत्रातली खरेदी आणि नवोपक्रम परिसंस्थेमधी उद्योगांचा सहभाग वाढवप हो हित. संरक्षण मंत्रालयान दिल्या माहितीप्रमाण या परिसंवादात 150 चढ स्टार्टअप आणि एमएसएमई तसेच 10 व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि संरक्षण क्षेत्रातले वेगवेगळे भागधारक सहभागी झाले. भारत आणि अफगाणिस्तान पंगडामधल्या 3 एकदिवसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामेळातलो पहिलो खेळ आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशालात जातलो. हो खेळ दनपारा 1:30 सुरू जातलो. हे खेळामेळे आधीच विराट कोहलीक दुखापत झाल्यान तो पंगडात ना. शुभमन गिल भारतीय पंगडाचे फुडारपण सांभाळ.

0: माटलो. आयज सिडनीत जावपी ऑस्ट्रेलियन ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू जपानाची संवसारीक विजेती अकाने यामागुची हांच्याड खेळटली. तिसऱ्या मानांकित भारतीय खेळगड्यान उपांत्यपूर्व फेरयेत फक्त 27 मिनिटांनी चॅन सू युचेर एकतर्फी जैत मेळून निमण्या चारांत आपली सुवात निश्चित केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आनी मेघालयात व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यता उक्तायल्या. तशेंच कोकण गोंय आंध्र प्रदेश आंतरीक कर्नाटक हांगाय बी अशीच परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. बायलांचो वाडत आशिल्लो सहभाग संद मेळपाचे नवे मार्ग उक्ते करपाक लागला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेच्या वरिश्ठ अधिकाऱ्या वांगडा आरआरबीच्या भरती प्रक्रिये बाबत उच्चस्तरीय आढावो बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजवेळा फ्रांसातल्या नाय शारांत पावतले आनी फ्रांस आनी स्लोवाकियातल्या दोन राष्ट्रांच्या युरोपीय भोंवडेक सुरवात करतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर. वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान.

0: एना मरिया लोकपेस हांच्या आवाजातले हे कातार आशिल्ले. आयकुप्यानो, कातारांची कार्यावळ ह्या कातारा बरोबर हांगाच सोंपता. 9 वरां चाल्ली आसात आनी बरोबर सदाबहार ही कार्यावळ आमी तुमचे खातीर कांय खिणातच घेवन येतात. आयकत रावात 105.4 FM रेनबो.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

मोहम्मद रफी हांच्या आवाजांतले हे गीत तुम्ही आयकले शकील पदायुनी हांचे शब्द. आनी मुखावेल्या सुवातेर 1967 सालांत आयिल्ल्या दिवाना ह्या चित्रपटांतले हे गीत आयकुया. हजरत जयपुरी हांचे गीत, त्याचबरोबर शंकर जयकिशन हांचे संगीत, मुकेश हांचो आवाज.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बिरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मक गोय.
0: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
4: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 शुभ प्रभात हे

Hirin Bose हांचे संगीत आशिल्ले राममूर्ती हांचे गीत आणि हेमंत कुमार हांच्या आवाजातले हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. आणि मुखावयल्या सुवातेर श्री 420 या चित्रपटातल्यान हे गीत ऐकूया. मन्नाडे हांच्या आवाजातल्यान शंकर जयकिशन हांचे संगीत, त्याचबरोबर शैलेंद्र हांचे गीत.

सदाबहार या कार्यावळीत मुखावेल्या सुवातीर चा चा जिंदाबाद ह्या चित्रपटातले हे गीत ऐकूया. मदन मोहन हांचे संगीत आणि राजेंद्र कृष्ण हांचे गीत आणि गायक किशोर कुमार.

0: ऐकू बेना चित्ररंजन ह्या कार्यावळीत घेऊया एक लहानसो विसव आणि त्याच्या उपरांत काय गीता तुमच्या खातीर.
1: पता है न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
2: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
1: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
2: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
1: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
3: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
4: गावामधी खास नाव गाव रे मोजो गाव.
3: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात.
5: गाव आणि हाव.
6: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान.
7: हाय हाय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
6: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
7: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
6: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
7: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
6: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
7: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
6: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
7: हय पुराय संसारभर.
3: कलात्मक गोय आयकात महादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45.

0: मिनटांचेर
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
3: सांगता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
3: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्म गोय.

रसिका श्रोते हो, नमस्कार. तुम्ही कथा अध्यक्ष 5.4 FM रेनबो 10:10 होत आहेत आणि मराठी चित्रपट संगीतांचा हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी सुरू करत आहोत. कार्यक्रम सुरू करताना, कुठलंही चांगलं काम करताना आम्ही देवाचं नाव घेतो, गणरायांचं नाव घेतो आणि त्याचसाठी हा सुद्धा कार्यक्रम सुरू करायच्या आधी आम्ही गणरायाचे नाव घेऊया.

गणरायाच्या नावाने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि हे पहिलं गीत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातून शंकर महादेवन यांच्या आवाजातून.

गणरायांच्या स्मरणातून सुंदर अशी सुरुवात या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची झालेली आहे. आणि या कार्यक्रमात यापुढे या कार्यक्रमातलं दुसरं गीत दुनियादारी या चित्रपटातून सचिन पाठक यांचे शब्द, त्याचबरोबर समीर यांचं संगीत. आणि या गाण्यामध्ये स्वराविष्कार आहेत सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमित राघवन, सुनील बर्वे, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि बाकीचे काही कलाकार. हे पुढील गाणं दुनियादारी या चित्रपटातून.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेन, दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लपटात मात्र

0: कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया जाते.
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता.

आणि यापुढे अविनाश विश्वदी माफ करा अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत स्वप्नील बांदोडकर आणि बेला शिंदे यांच्या आवाजातून.

0: अजय अतुल यांचं संगीत आणि त्याचबरोबर गुरु ठाकूर यांचं गीत अजय गोगावले त्याचबरोबर अतुल गोगावले यांचे स्वराविष्कार या गाण्यामध्ये होते. नटरंग ह्या चित्रपटातून हे गाणं. आणि मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता घेऊया एक लहानशी विश्रांती आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपट संगीत.
1: ये मेरा छोटा भाई है ना, बड़ा शरारती है. कॉलेज में मार्कशीट फोटोशॉप करके पापा को दिखाता था. कल मैंने लाइट बिल पर जीरो अमाउंट देखा तो सोचा इसने पक्का फोटोशॉप किया होगा, वरना जीरो बिजली बिल कैसे पॉसिबल है. पूछा तो बोलता है, भैया सब ऊपर वाले की दया है, सोलर पैनल है ना. मैंने कहा ओ ये सही है बेटा.
2: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
3: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
4: विष्णू माय जग, विष्णू माय,
5: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज अगदी रोज।

श्रोते हो तुम सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. तुम्ही ऐकत आहात 105.4 FM रेनबो मराठी चित्रपट संगीतांचा हा कार्यक्रम. आता आम्ही पुढे नेत आहोत आणि आता ऐकूया मिस्टर अँड मिसेस सदाचारी ह्या चित्रपटातून हे गीत सायली पंकज आणि तुषार जोशी यांच्या आवाजातून गुरु ठाकूर यांचं गीत.

आणि यापुढे श्रीरंग गोडबोले ह्यांचं गीत, त्याचबरोबर अविनाश विश्वजीत ह्यांचं संगीत आणि स्वराविष्कार आहेत ऋषिकेश रानडे यांचे. हे गीत आहे पुणे मुंबई ह्या चित्रपटातून.

आणि यापुढे ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ही दोन गीते. पहिलं गीत शंकर महादेवन यांच्या आवाजातून आणि त्यापुढे दुसरं गीत राहुल देशपांडे यांच्या आवाजातून.

कटर काळजात घुसली या चित्रपटातून ही दोन गीते होती आणि यापुढे आयडियाची कल्पना ह्या चित्रपटातून हे पुढील गीत सचिन बिळगावकर त्याचबरोबर निहिरा जोशी यांचे स्वर आहेत. अवधूत गुप्ते आणि सचिन बिळगावकर ह्यांचं संगीत.

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादेवी वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।
2: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची। आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार। आकाशवाणीबद्दल
3: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार।
4: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावे ही विनंती।
5: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
6: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
7: 2 to 2:30 या वेळेत
8: हा छंद जीवाला लावी पिसे हा।
5: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग। सदाबहार नाट्य संगीत।
6: FM रेनबो 105.4 megahertz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 to 2:30 या वेळेत
7: FM रेनबो,
6: संगीताची सप्तरंगी दुनिया।

श्रोतेहो शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गीत, अनिल अरुण यांचं संगीत आणि सुरेश वाडकर यांचे स्वराविष्कार. हिचं काय चुकलं ह्या चित्रपटातून हे गीत आहे आणि मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे. यानंतर दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या 11 वाजता तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि याबरोबर मी तुमचा होस्ट आरजे विनीत घेतोय तुमचा निरोप. नमस्कार, ऐकत रहा 105.4 FM रेनबो.

FM रेनबो ची वितरावणी तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान ह्यो तरेकवार कार्यावळी 11 वरां जावन 6 मिनटां आनी 35 सेकंद जाल्यात. सुगम संगीत

एफएम रेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकत आहात सुगम संगीत. कार्यावळ सुरू करताना हो आवाज शर्मिला कश्यप हांचो, पंडित सोमनाथ चारी हांणी संगीतबद्ध केल्लें. रमेश वेळुस्कार हांचें गीत तुम्ही आयकलें आनी ह्या उपरांत ही रचना रमेश वेळुस्कार हांचीच.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत सुगम संगीताची कार्यावळ पुढे मांडताना चंद्रिका पाडगावकर हांचीच ही गीतं निहा राजपाल आणि राजवी नाईक यांच्या आवाजान.

एफएम रेनबोच्या बातम्यांमध्ये सुगम संगीताची कार्यावळ आता पुढे वर्तना ऐकूया. बिंदिया वस्त हांचे आणि गायले हे गीत पूर्णानंद चारी हांचे, हर्ष नरसे हांचे संगीत.

विद्या वस्तंच आवाज पूर्णानंद चारी ह्यांचे गीत, हर्ष नरसे ह्यांचे संगीत. सुगम संगीताची ही कार्यावळ आता पुढे वर्तना प्रमोद प्रियोळकार ऐकूयात आणि गायले हे गीत उदय भैमरो ह्यांचे.

रामानंद जोशी हांणी गायले बाकी बाबूर कार हांचे गीत तुम्ही आयकले. एफ एम रेनबोच्या वितरावणेंत सुगम संगीताची ही कार्यावळ सोपयतना सिद्धनाथ बुयाम रवी पंडीत हांचे हे गीत.

सिद्धनाथ भुयाव हांणी गायिल्ल्या ह्या गीता वांगडा सोंपता सुगम संगीत. रेंबूचे रित्यावणी तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेची ही तरुणवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात आता 12 वरां जाऊन 5 मिनिटांचं ऐकायला दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता. ह्यो खबरो झाल्या उपरांत कार्यावळींची रूपरेषा आणि उपरांत फिल्मी संगीत तुमकां ऐकपाक मेळटलें. ऐकत रावात FM Rainbow.

कलावळींची ही रूपरेषा जाणून झाल्या उपरांत तालधडात फिल्मी संगीताचे रायकट चित्ररंजन पारावरा 15 मिनिटांचेर, एकवर जाऊन 5 मिनिटांचेर आसतली कातारा, तर 2:00 भावगीत, 2:30 सावन पश्चिमी संगीत, पहिल्या सुवातेर जुकबॉक्स, 3:00 प्रायोजित कार्यावळ आमी वितरायतात स्पायस, 3:10 आरजेस चॉईस, पॉप टाईम कार्यावळीचा वेळ 4:05 आणि 5:10 म्युझिकल कॉकटेल, पश्चिमी संगीताच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 5:30 मेरेन आणि उपरांत सांजवेच्या प्रसारणात 5:30 मराठी गीता, 6:00 रेनबो सांज, 7:10 केंद्रीय सरकाराच्या 12 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान खाशेली कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान आयज 13 वाटो अष्टलक्ष्मी पूर्वोत्तर राज्य ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 7:45 फार्म टू सिटी गोंयांत सुकणी संवर्धन डॉ प्रणय वैद्य हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत. 8:05 आसतली कातारा,

तर आठवड्यात 20 मिनिटांचेर एक हे फिल्मचे न्यूज एट 9 हे खबरांपत्र 9 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सह क्षेपीत केल्या उपरांत पश्चिमी संगीत 9:15 बेस्ट ऑफ द वीक फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ 10 वरांचेर आनी 11:10 फ्रॉम द आर्कायव्स आयकपॅनो एफएम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो सांगात मध्यान रातच्या 12:05 मेरेन.

एफएम रेनबोच्या वितरावणीत तुमच्याच सांगतान फुडे वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान वितरावपाचे हे आसात काय मुखेल अश्यो कार्यावळी.

FM रेनबोचे वितरावणी पोर्तुनिकदा तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार तालधरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन. जुर्म या फिल्मात कुमार सानू आणि साधना सरगम.

कुमार सानू आणि साधना सरगम ह्यांनी गायल्या जुर्म फिल्मातल्या ह्या गीताउपरांत सोनू निगम आणि श्रेया घोषाल क्रेशिया फिल्मा खातीर राजेश रोशन हांचे संगीत.

क्रिशिया फिल्मात सोनू निगम आणि श्रेया घोषाल, एफ एम रेनबोचे हे वितरावणे, तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. 12:30 जातात मुखेल खबरो.

एफ एम रेनबोच्या वितरावणे तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन कार्यावर पुढे वळताना हम दिल दे चुके सनम फिल्मात कविता कृष्णमूर्ती आणि सांगते

एकवर्धन सम इंटा आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात आता झाली असात. एफ एम रेनबोची वितरावणी एफ एम बँडाच्या 105.4 मेगाहर्झांचेर तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आणि आता ही असा कातारांची कार्यावळ.

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. विज्ञान, तंत्रगिन्यान, उत्पादन अशा सगळ्या मळार आयज भारतांतले तरणाटे आपली अशी वेगळी वळख तयार करपाक लागल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 6 दिसांच्या भेटे खातीर फ्रांसाक वचपाक भायर सरल्यात. उत्तराखंडाची राजधानी देहरादूनांत आयज भारतीय सैन्य म्हळ्यार लश्कर अकादेमीची पासिंग आउट परेड आयोजीत केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या कार्यावळींत हाजीर आशिल्ल्यो. अंदू वर्साची ही पासिंग आउट

भावगीतांचा हा कार्यक्रम श्रोतेह सुरुवातीला मंगेश पाडगावकरांची ही रचना होती. श्रीनिवास खळे यांचं संगीत, अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीतानंतर आशा भोसले. ऐकूया श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली कवी सौमित्र यांची रचना ऋतू हिरवा या संग्रहासाठी.

आशा भोसले यांचा हा स्वर, कवी सौमित्र यांची ही रचना. श्रोते हो भावगीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. मनाला स्पर्शून जाणारी भावस्पर्शी कविता जेव्हा सुरांमध्ये बांधली जाते तेव्हा भावगीताचा जन्म होतो. मराठी भावगीतांची सुरुवात 1926 सुमारास झाली. कवींच्या रविकिरण मंडळानं हा प्रकार रुजवला. गजानन वाटवे ज्यांनी भावगीतं घराघरांपर्यंत पोचवली, अरुण दाते, सुधीर फडके, आशा भोसले आणि लता मंगेशकर अशा कलाकारांनी भावगीतांना अजरामर केलं.

श्रोते हो सुधीर फडके यांचा स्वर आणि सुधीर फडके यांचं संगीत, शांता शेळके यांची ही रचना, यमन या रागावर आधारित हे भावगीत आपण ऐकलं. आणि कार्यक्रमात यानंतर हृदयनाथ मंगेशकर, मंगेश पाडगावकर यांची ही रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो भावगीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा हा स्वर आपण ऐकलात. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना मंगेश पाडगावकर यांची होती. यानंतरचं गीत काही क्षणातच.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

श्रोत्या कार्यक्रमाच्या शेवटी लता मंगेशकर मैत्र जीवांचे या संग्रहासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, कवी ग्रेस यांची ही रचना.

आता दिदींचा हा स्वर मैत्र जीवन सेवा संग्रहासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना कवी ग्रेस यांची. भावगीतांचा हा कार्यक्रम एफएम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. 2:31 होत आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. प्रियंकाच्या साथीने यानंतर पश्चिमी संगीत. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफएम रेनबो.

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. सरकाराची बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम

नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज उत्तराखंडातल्या देहरादूनांत जाल्ल्या 158व्या पासिंग आउट परेडांत भारतीय सैन्यान 481 नव्या तरणाट्या अधिकाऱ्यांक प्रवेश दिलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी ह्या कॅडेटांचो भोवमान केलो. भारताचे तरणाटे वेगवेगळ्या मळार आपली छाप सोडटा. आयज भारत संवसारांतलो एक मुखेल स्टार्टअप केंद्र जाला आनी हेतून तरणाट्यांचो आस्पाव आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भारतीय वायुसेनेचे AN-32 मालवाह विमान आयज सकाळी आसामात अपघाती झाले. ह्या अपघातान 5 जवानांक मरण आयला. घरमंत्री अमित शाह हांणी आयज लोकसंख्या बदलांचेर बसकेचे अध्यक्षपद सांबाळे आनी शिमेवयल्या जिल्ह्यांतल्या लोकसंख्या बदलांचो अभ्यास करपाचो निर्देश आयोगाक दिलो. ऑपरेशन सिंदुरा वेळार देशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण आणि संशोधन यंत्रणेच्या वाटाड्या बळग्याचो पुरावो आसा असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी स्पष्ट केले. कला अकादमीन 2025-26 वर्सा आयोजित केल्ल्या मराठी अ आणि ब गट विद्यालयीन आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयीन एकांकिका सर्त तसेच राज्य कला प्रदर्शनाचे इनाम वाटप सुवाळो बुधवारा 17 जून 2024 ह्या दिसा सांजेच्या 4 वरांचेर आयोजित केला. गोयच्या पर्यटन खात्यान 2024-27 पर्यटन मोसमा खातीर बीच शॅक्स, खाजगी कुटीर आणि कॉटेज नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रियेक नेटान सुरवात केल्या. 15 जुलै मेरेन नूतनीकरण अर्ज करपाची मेकळीक आसा. आगतान अमेरिकेच्या नौदळान तेल टँकराचो हल्लो करून 3 भारतीय खालशांक मरण आयिल्ल्यान भारतान अमेरिकेकडेन खर निषेध केला. बायलांच्या T20 विश्वचषकाच्या सुरवातीच्या खेळान इंग्लंडाक श्रीलंकेक 88 धांवड्यांनी हारयलो. भारतीय बायलांचो पंगड आयतारा प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड आपली मोहीम सुरू करतलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: इष्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटियेंत उडवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.

प्रियांका आणि मोगाळ मोवाळ ऐकवेनो सगळ्यांचे मनाकाळ जसावून स्वागत. 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबोचं सगळ्यांनी सांगात जोडिलं असा. हांव नेहा आणि खूप खूप स्वागत करता तुमचे. तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो बरोबर 5 वर जाऊन 31 मिनटां या खिणाक. तर एक वार अश्यो कार्यावळी तुमच्या खातीर असात खंयच्यो. म्हाका खबर आसा तुमकां आतां मेरेन सगळ्यांक खबर आसतले खंयच्यो कार्यावळी आमी दर शेनवारच्या सांज वेळार तुमच्या खातीर घेवन येता, पूण तरी एक फावट जाणून घेवपाचो हक्क सगळ्यांकूच आसता. तर कांय खिणा भितरूच बरोबर 5 वरां जावन 35 मिनटांचेर मराठी गीताची कार्यावळ तुमच्या खातीर आसतली. बरोबर 6 वरां जावन 5 मिनटांनी रेनबो सांज, तशेंच 7 जावन 10 मिनटांचेर खाशेली अशी द्विभाशीक माळ 12 वर्सां पुराय जाल्ल्या सेंट्रल गव्हर्मेंट हाका 12 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान ही खाशेली अशी कार्यावळ. आज 13वो भाग ह्या कार्यावळीचो अष्टलक्ष्मी पूर्वोत्तर राज्य, आणि ताचे उपरांत 7 जावन 45 मिनटांचेर फार्म टू सिटी. ह्या कार्यावळीत गोंयात सुकणी संवर्धन हाचेर दोतोर प्रणय वैद्य हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. 8 जावन 5 मिनटांचेर कातारची कार्यावळ, 8 जावन 30 मिनटांनी एक ही फिल्म से, 9 वरांचेर न्यूज एट 9, 9 वरां जावन 15 मिनटां सावन पश्चिमी संगीताच्यो कार्यावळीत सुरवेक आसतले बेस्ट ऑफ द वीक. 10 जावन 5 मिनटांनी तुमच्या खातीर फोन इन कार्यावळ पश्चिमी संगीताची, जाल्यार 11 जावन 10 मिनटांचेर फ्रॉम दी आर्कायव्स. मजगतीं वरावराक तुमच्या खातीर हिंदीतल्यान, कोंकणीतल्यान, इंग्लिशींतल्यान खबरो आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान, तशेंच पणजे केंद्रावेल्यान आयकुपाक मेळटल्यो. तुमी ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. शेनवारशी ही सुंदर अशी सांज वेळ तुमच्या खातीर येऊन येता. तरेकवार अश्यो कार्यावळी तुमचेंच मनोरंजन करपाक मोगाळ इश्टांनो आमी हांगा आसता हजर. आनीक बरे बसात, बरे एन्जॉय करात, सुंदर अशी ही सांज वेळ आसा. जर तुमची कॉफी झाली, च्या झाली, जर घेवना घेता जाय तशें आयकात. आनी जर तुमी गाडी चलयता जाल्यार डेफिनेटली सीट बेल्ट घालपाक विसरूं नाका. आनी चलयता चलयता गाडयेंनी लावड दवरूं नाकात म्युजीक केन्नाच, एक मंद अशें आसुनी अशें म्हाका दिसता. कित्याक आमचें लक्ष खूब फावट मागीर त्या आवाजांत, जितलो आवाज मोठो आसता गाडयेंत ताका लागून मागीर आमकां भायले हॉर्न किंवां कोण कितें सांगपाक सोदता जाल्यार अशें लक्ष आमचे ताचे पर्यंत उरना अशें म्हाका केन्ना केन्ना दिसता. वेल, नॉट नॅसेसरी सदांच जाता अशें न्ही, बट जतनाय घेवप एक गरजेची. तर तुमी ऐकतात एफ एम रेनबो आनी कांय खिणा भितरूच मराठी गीताची कार्यावळ. ऐकत रावात

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 105.4 मेगाहर्ट्स तुम्ही ऐकताय, श्रोते हो. आणि मराठी गीतांचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी या क्षणाला जो असेल 5:58 आणि त्याच्यानंतर बरोबर 5:58 तुमच्यासाठी असतील कोकणीमधून बातम्या, आणि 6 थेट आमच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या तुमच्यासाठी असतील, आणि त्याच्यानंतर 6:05 पुढील कार्यक्रम. तर ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ही नांदी, बालगंधर्व ह्या चित्रपटासाठी पंडित आनंद भाटे यांनी गायलेली ही नांदी आहे, पंचतुंड नररुंड मालधर.

नटरंग ह्या चित्रपटाचं हे गाणं होतं, श्रोते हो शीर्षक गीत, आणि अजय गोगावले यांच्या स्वरातून आपण हे गाणं ऐकलं. आणि त्यांचंच संगीत, अजय आणि अतुल हे दोन्ही भावंड आहेत, आणि त्यांचंच संगीत ह्या चित्रपटाला लाभलेलं आहे. तुम्ही ऐकताय मराठी गीतांचा कार्यक्रम. पुढील गाणं तुमच्यासाठी बघ डोळ्याने तू. आणि ज्या वेळेला आपण हे गाणं ऐकू त्यावेळेला ह्या गाण्याची जी चाल आहे ती चाल ऐकल्यानंतर तुम्हाला अजून एक गाणं नक्कीच आठवेल, आणि ते कोणतं हे तुम्ही ते गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल. 105.4 MHz FM रेनबोवरती बघ डोळ्याने तू.

आशा भोसले यांच्या स्वरातून आपण हे भावगीत घनराणी ह्या कार्यक्रमाच्या शेवटाला ऐकलत श्रोते हो. हा कार्यक्रम इथेच संपूयात, कारण आता 5:58 होत आलेले आहेत आणि आता तुमच्यासाठी असतील कोकणीमधून बातम्या आणि त्याच्यानंतर 6:00 हिंदीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. ऐकत रहा FM रेनबो.

गीत ऐकतात आणि एन्जॉय करतात ऑफकोर्स. तर कार्यवळीच्या पहिल्या सुवातेर तुमच्या खातीर घेऊन येता लक्ष या फिल्मा खातीर. उदित नारायण आणि अलका याग्निक हांचो हो जोड स्वर अगर मैं कहूँ.

रेनबो सांज या कार्यावळीत सगळ्यांच्या मनाकाळचं सांग स्वागत. सुंदर अशी ही सांज घेऊन आल्या तुमच्या खातीर रेनबो सांज. रेनबो सांज या कार्यावळीत सगळ्यांकूच खबर असा की आम्ही तरेकवार

मोगा इश्टानो, मुग्धा गांवकर सैनेकर आणि सुनील केरकर हांच्या स्वरातले हे मोगा मजा हे गीत आम्ही ऐकलंय आणि आता 6 वरां जाऊन 30 मिनटां जायत येतात. ऐकुपाक रावात 5 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो.

0: ए क्या बोलती तू. वेल हे जे गीत असा 1998 वर्षा आयल्या गुलाम ह्या फिल्मा खातीर आमिर खान हांणी गायिल्ल्यान तांकां साथ अलका याज्ञीक ऑफकोर्स अजरामर असो तांचो आवाज मोगाष्टानो. आमिर खान हांणी त्या टायमार स्वता हें गीत आपल्या खातीर गावन एक मॅसिव्ह ट्रेंड तयार केल्लो जातून भितर एक्टर स्वता आपली गीतां आपले आय मीन आपले ओन प्लेबॅक सिंगींग करतले. आतां आमिर खान हांचो आवाज आमी आयकला, हें गीतय आमी आयकलें. ह्या गितान खरें म्हणचें जाल्यार आमिर खानान जें गायलां ऑर जें म्हणलां पोएटीक अशें दिसता. म्हणजे ताका एक्चुली जर तुमी विदाउट म्युझीक आयकुपाक वचत जाल्यार तें तुमकां सामकें बरें दिसचें ना. म्हणजे सांगपाचो अर्थ कितें, आवाजान एक मधुरताय आसपाक जाय, गोडसाण आसपाक जाय जी अजिबात ना. पुणून इतलें आसून लेगीत हे फिल्म इतले हे गीत जे आसा इतले मॅसिव्ह हिट जाले आणि आमिर खानान एक नवो ट्रेंड जशें म्हळें की सेट केलो की स्वता प्लेबॅक सिंगींग ताणी करतकच. आणि हो जो तांचो ज्या स्टायलीन ताणी हे गीत गायला ते एक्चुली परफेक्टली सूट जाले. ताणी जो टपोरी असो एक कॅरेक्टर ह्या फिल्मान केला त्या कॅरेक्टराक हे प्रॉपरली सूट जाले ताणी ज्या तरेन ते गायला. आणि हे जे मुंबईया टाइप्स जे रिलीज जे लिरिक्स असा या गीताचे ते नितीन रायकवार हांणी बरयले जेन्ना ते अनिल कपूर हांच्या बंगल्यातल्यान वचपाक भायर सरिल्ले. हे गीताक लागून राणी मुखर्जी हांकाय बी एक वेगळीच नामना मेळ्ळी, तांचेर हे पिक्चरायझेशन जाल्ले. आणि अशी बबली आणि अशी क्यूटशी राणी मुखर्जी या गीतात दिसल्या. खरेच ह्या गीताक लागूनही तिका एक वेगळो फेम मेळ्ळो आणि तिच्या करियरान एक वेगळो ब्रेकआउट तिका मेळ्ळो. तशेंच एक मजेशीर गजाल म्हळ्यार खरें सांगपाचें की जशें हांवें आतां म्हळें की जेन्ना आमी गीत आयकता तेन्ना सिंगराचें आमी म्हणटा की अरे हाणें बरें म्हणू ना हें किंवां हाजो आवाज व्हडलोसो बरो ना. सो आमी कितें पळयतात सिंगर जेन्ना म्हणटा तेन्ना आमी तो कशें म्हणटा, बेसूर म्हणटा काय बरें सुरान म्हणटा, ताचो आवाज कसो आसा हें सगळें आमी चिंततात. पुणून आमिर खानान हें गीत ज्या तरेन गायलां तांची एक जी वेगळी एनर्जी आसा, जी इन्फेक्शुअस एनर्जी जी तांची आसा ह्या गितांत, ताका लागून तांकां त्या वर्साचो फिल्मफेअर अवॉर्ड मेळ्ळो फॉर बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर. कॅन यू इमॅजीन? सो कितेंय जावं येता, कशेंय जावं येता, आनी हाचें संगीत जें आसा तें जतीन ललीत हांणी दिल्लें. तुमी आयकतात रेनबो सांज ही कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो चॅनलाचेर.
1: घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे

मग वैष्णव, तुम्ही ऐकत आहात रेनबो सांज ही कार्यवळ 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलाचेर. बरोबर 7 वरां जाल्लीं आसात आणि 7 वरां जावन 5 मिनटांचेर तुमच्या खातीर इंग्लिशींतल्यान खबरो आसतल्यो दिल्ली केंद्रावेल्यान. ह्या कार्यावळीच्या निमाणे सुवातेर तुमच्या खातीर ए आर रेहमान हांच्या स्वरांतलें हें गीत जो मचा देगी खलबली आपके मन में.

0: ಇಷ್ಟನು ಪ್ಲಾಗಿಂಗ್ ಆಚರಣಾ ಥಾಡುಯ ಜಾಗಿಂಗ್ ಕರ್ತಸ್ತನ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ದಿಷ್ಟಿ ಪಡಲೆ ಜಾಲ್ಯಾರ ತೆ ಉಖಲೂನ್ ಕೊಯ್ರಾಚ್ಯಾ ಪೇಟಿಯಂತ ಉಡೋಪ್. ಪ್ಲಾಗಿಂಗ್ ಹೀ ನವೀ ಸಂಕಲ್ಪನಾ ತುಮಿ ಆಮಿ ಆಚರಣಾ ಥಾಡುಯ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಮುಕ್ತ ಭಾರತಾಚ್ಯಾ ದಿಕೇನ್ ಪಾವಲಾ ಮಾರುಯ.
1: गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
2: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात.
2: हा
1: किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.

FM रेनबो म्युझिकली यॉज 105.4 मोगाळ ऐकपनो आम्ही निकतेच 12 वर्षा केंद्र सरकारची पुराय झाल्या निमित्तान एक खाशेली अशी कार्यावळ ऐकली आणि आता तुमच्या खातीर घेऊन आता एक सुंदर असे गीत संजू या फिल्मा खातीर सोनू निगम आणि सुनिधी चौहान हांच्या स्वरात. काही खिणा भितरूच तुमच्या खातीर फार्म टू सिटी या कार्यावळीत गोंयात सुकणी संवर्धन हाचेर दोतोर प्रणोय वैद्य हांची उषा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली काय खिणा भितरच.

स्क्वायर एफएम रेनबो म्युझिकली योर्स इस बढिया गाणे के बाद मोगा इष्टांनो एक बढिया मुलाखत आता आम्ही ऐकूया. गोयात सुकणी संवर्धन हाचेर दोतोर प्रणोय वैद्य हांची उषा नायक हाणी घेतली मुलाखत.

0: नमस्कार सगळ्यांच्या ऐकुप्यांक माई मोगाचं योगान पक्षी सुकणी किंवा सवणी म्हळे की सगळ्यांकूच एक मन भुलोवपी असे दृश्य सगळ्यांच्या दोळ्या मुखार उभे रावता सगळ्यांक आवडटा तर अशाच ह्या सुकण्याविषयी उलोवपाक आज आमच्या स्टुडिओत असतात डॉक्टर प्रणय वैद्य. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार मॅडम.
0: अरण्य एनवायरमेंटल रिसर्च ऑर्गनायझेशन असा ताचे तुम्ही सायंटिस्ट आणि हेड ह्या रिसर्च डिव्हिजनचे म्हणून वावर तुमचा चालला ताचेच बद्दल तुमच्याकडे थोडेसे उलवूया. तुमच्या ऑर्गनायझेशना बद्दल आमका थोडेसे सांगात.
1: अरण्य एनवायरमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन ये एक गोयन एस्टॅब्लिश केलेले नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असा जी साखळी कॉलेजीचे थोडे अलुमनाईन मिळून 2015 वर्सान आम्ही एक नेचर क्लब म्हणून एका एस्टॅब्लिश केले विथ दिस ऑब्जेक्टिव्ह की आमच्या गोयच्या भुरग्यांक वाईल्ड लाईफ आणि एनवायरमेंटच्या बद्दल थोडे अवेअरनेस जावचे आणि भुरग्यांच्या मधी एक एज्युकेशनचे माहोल तयार जावचे हेजे खातीर आम्ही सुरुवात केले. पण खरी आम्ही जे स्टार्ट केलेले भुरगी असा आमका असे दिसले की एका आम्ही आणि दुसऱ्या माध्यम पर्यंत आमका हे पावंक जाय म्हणून आम्ही हे एक ऑफिशियल नॉन प्रॉफिट म्हणून रजिस्टर केले आणि आम्ही आज मोर्ले 70 तालुक्यांत जे गाव असा हांगा आम्ही आमचे मेन ऑफिस बेस्ड असा आणि हांगासून आमचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही जे करता हे अख्ख्या गोयांक कव्हर करता आणि ना फक्त गोयांत पण आम्ही थोडेसे आमचे जे ऍक्टिव्हिटीज आहात हे कर्नाटकात सुद्धा करता आणि आता आयच्या दिसाक सुद्धा आमचे थोडे लोक बेंगलोर गेले असा. आमचे लोक आज फक्त गोयांतूच न्हू पण देशभरात सुद्धा एनवायरमेंटच्या बद्दल काम करता. सो हे अरण्य एनवायरमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन आमचे नॉन प्रॉफिटच्या भितर दोन मेन डिव्हिजन असा एक असा रिसर्च डिव्हिजन आणि एक एज्युकेशन डिव्हिजन असा आणि दोन्ही डिव्हिजन आम्ही गोय सरकार आणि भारत सरकारचे वेगवेगळे स्कीम्स इम्प्लिमेंट करपाचे काम करता खुपशे डिपार्टमेंट्स वांगडा क्लोजली काम करता डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन म्हणा की डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन म्हणा फॉरेस्ट डिपार्टमेंट असा गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड असा असे वेगवेगळे आम्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स वांगडा खूप क्लोजली काम करीत आयले असा.
0: हय आता तुमचो हो मुख्य वावर पक्ष्यां खातीर बर्ड्सां खातीर चालला न्हय जाल्यार दोतोर आमकां सांगात कसले कसले पक्षी गोंयांत आढळटा.
1: गोंयांत टोटल आयज पर्यंत म्हणजे आयच्या दिसा पर्यंत 495 प्रजाती असा पक्ष्यांचे आणि खूप बेगीनच म्हाका असे दिसता की 500 स्पीशीजचे नोंद जातले गोंयच्या भितर आणि गोयांत जे पक्षी निरीक्षणाचे अख्खे सब्जेक्ट असा एक ऑर्निथॉलॉजी म्हणता आम्ही हॅज अ व्हेरी इंटरेस्टिंग हिस्ट्री राईट फ्रॉम द पोर्चुगीज रूल इन गोवा. गोयचे हिस्ट्री अबाउट बर्ड रिसर्च हॅज बीन व्हेरी डिफरंट फ्रॉम दॅट इन द रेस्ट ऑफ इंडिया. आता भारतात तुम्ही पळत जाल्यार ब्रिटिशर्स वेअर द वन हू वेअर रुलिंग द कंट्री फॉर अ लॉंग टाइम अँड फॉन ऑफ ब्रिटिश इंडिया म्हणून एक सिरीज असा अँड ब्रिटिशर्स वेअर मच मोर सिरियस ऑर्निथॉलॉजिस्ट अँड इवन नॅचरलिस्ट एज अ मॅटर ऑफ फॅक्ट. सो इंडियन आज जे झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया असा हे खुपशे पहिलीचे माहिती असा हे ब्रिटिश काळानूच झाले असले पण गोयांत पॅरलली तसले काय जाऊक नाशिले खुपशे सेमिनरीज असले जे गोयांत येले अँड दे वूड कलेक्ट स्पेसिमेन्स फॉर अदर रिसर्चेस इन फ्रान्स ऑर जर्मनी अँड दे वूड सेंड दीज स्पेसिमेन्स आणि म्हणपाक खूप इंटरेस्टिंग दिसता माका की फॉर द वर्ल्ड 2 स्पीशीज ऑफ बर्ड्स वेर डिस्क्राइब्ड फ्रॉम गोवा. सो त्यांचे जी स्पेसिमेन आहात ते गोयांत कलेक्ट करून मागीर ते अख्ख्या जगात त्यांचे प्रकाशन झाले. हा हेजे एक एक्झाम्पल हा तितवी आमचे रेड वॅटल लॅपिंग चडशे शेतात मेळटा आणि त्याला डिस्टर्ब केलं की टिटिटिव असा आवाज करता तो हे खूपशे कॉमनचा एक पक्षी हा सगळ्यांकडे दिसता तो. सो दिस बर्ड वॉज डिस्क्राईब फ्रॉम द स्टेट ऑफ गोवा राईट बॅक इन द 15th ऑर 16th सेंचुरी. सो असे ना की गोयच्या हिस्ट्री ना गोयन हिस्ट्री असा अँड इट ट्रान्सेंडेड दॅट आफ्टर लिबरेशन द झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अँड द ग्रेट ऑर्निथॉलॉजी ज्यांना आम्ही फादर ऑफ ऑर्निथॉलॉजी म्हणता इन इंडिया डॉक्टर सालिम अली ही केम टू गोवा अलॉंग विथ हिज देन PhD स्टुडंट रॉबर्ट ग्रब आणि त्यांच्यानी गोयांत वेगवेगळ्या भागात पक्ष्यांच्या बद्दल अभ्यास केला निरीक्षण केला आणि त्यांचे जी साईट्स असा ते म्हादई भितर वाळपय 70 तालुक्याचे वाघेरी आणि बिचोली तालुक्याचे मये टू ऑलमोस्ट काणकोण तालुक्याच्या भितर पैंगीण गावांत सुद्धा आणि भितर गाडोंगरी गावांत सुद्धा डॉक्टर सलीम अली आणि त्याची टीम

0: पोचून त्यांच्यानी पक्ष्यांच्या बद्दल स्टडी केल्ले आसा. आणि गोयन एक जर्मन एक्सपर्ट येयलो. दीस गाय वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, कित्याक तो जर्मनीन एक फार्मा कंपनीन काम करतालो आणि भोवता भोवता तो गोयन पावलो. आणि त्याका गोयचे जे 1970s आणि 80s जे वातावरण आसले त्याला खूप आवडले. सो तो हांगात उरलो आणि 1985 वर्सांसून ऑलमोस्ट त्याचे निधन जायसर, दॅट वॉज इन 2020, त्यांनी पक्ष्यांच्या बद्दल इतले डिटेल्ड ऑब्झर्वेशन करून दौरलेले असा ओव्हर 40 इयर्स. त्याचे नाव असा हाइन्स लाइनर. सो त्याका आम्ही म्हणता फादर ऑफ गोवास ऑर्निथॉलॉजी. आणि त्यांनी इतले कामा केले असा की त्याचे दोन पुस्तक असा खूप फामाद पुस्तक बर्ड्स ऑफ गोवा 2004 वर्सान एक झाले आणि त्याचे सेकंड एडिशन 2014 कि 2015 वर्सान झाले. दॅट वॉज इन असोसिएशन विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. अँड टिल डेट हाइन्स लाइनर्स बुक रिमेन्स वन ऑफ द मोस्ट सेमिनल वर्क्स ऑन बर्ड्स ऑफ गोवा. त्याच्या उपरांत खुपशे तरणाटे भुरगी फुडे येले आणि गोयचे कोण भुरगी असले त्यांच्यानी इंटरेस्ट घेतली पर्यावरणाच्या बद्दल. आणि तेतोनी असा एक फामाद वाईल्ड लाईफ आर्टिस्ट कार्ल डिसेल्वा, त्यांच्यानी पक्ष्यांचे ड्रॉइंग्स काढून गोयचे नाव खूप इंटरनॅशनल स्तराचे त्यांनी ही हॅज मेड इट फेमस. असे खुपशे लोक असा ज्यांच्यानी इन 1990s पर्यावरणाच्या खातीर म्हणा की पक्ष्यांच्या खातीर म्हणा काम केले. आणि तेच रोलडाऊन जाता जाता आयचे दीस गोवा हॅज वन ऑफ द लार्जेस्ट बर्ड वॉचिंग कम्युनिटी. रिसर्चच म्हणा पण इवन सिटीजन्स कॉन्ट्रीब्युटिंग टू बर्ड्स अँड बर्ड वॉचिंग, इट्स अ ह्यूज कम्युनिटी. आमका खरे गर्व दिसूक जाय की गोवा आयज इंडियन वन ऑफ द टॉप बर्ड वॉचिंग स्टेट्स असा. अँड गोवा इज द ओनली सेकंड स्टेट इन द कंट्री पक्ष्यांचे नक्षा तयार केले असा, जी 2023-24 वर्षा दरम्यान झाले. आणि आता जून जुलै महिन्यान हे रिलीज जातले. द ऑनरेबल सीएम विल रिलीज द गोवा बर्ड एटलस इन दॅट टाइम.
1: खुशीची गजल आणि अभिमानाची गजल. आमका सांगात दोतोर कितल्यो स्पीसीज आमच्या गोयात मिळतात पक्ष्यांच्यो.
0: 495 स्पीसीज गोयात आतापर्यंत नोंद झाले असा. हेतून फॉरेस्ट बर्ड्स असा जे फक्त रानात मिळतात, वेटलँड बर्ड्स असा ते फक्त नम भूमीचेर मेळटा, थोडे पक्षी असा जे फक्त कोस्टल एरियात आमच्या बीचाचेर मेळटा, थोडे असा जे फक्त आमच्या पठार सडेर मेळटा. सो असे वेगवेगळे सेक्शन्स करून जेव्हा टोटल करता 495 असा.
1: असे नी आता हे मायग्रेटरी बर्ड्स असतात नी, त्याच्या बद्दल आमका थोडेसे सांगात.
0: मायग्रेटरी बर्ड्स म्हटले ती पक्षीच्या प्रजाती जे आपले ताती घालपाक फुडल्या पिळगेक वाढवंक ते दुसरेकडे वयता आणि मागीर ते त्यांची ऍक्टिव्हिटी झाल्या उपरांत परत गोयात येतात. तुम्ही जर पळयत त्यांचे ब्रिडिंग बायोलॉजी जावं त्यांचे नेस्टिंग बायोलॉजी पळयत झाल्यार ते जेव्हा वता ताती घालपाक ब्रिडिंग करपाक नेस्टिंग करपाक ते ती एरिया चडशे त्यांचे एरिया असा रशिया सायबेरिया द नॉर्दर्न सेक्शन ऑफ युरोप अँड एशिया युरेशिया जी असा थंय ते फक्त 3 ते 4 महिने मॅक्सिमम काढतात. उरलेले जे 7-8 महिने हा ते गोयनूच असा जो इंडियन असा. सो सोयरे कोणाचे झाले ते आमचे की त्यांचे
1: झाले.
0: सो त्यांचे सोयरे झाले
1: पण आम्ही
0: त्याला परते म्हणतो. सो ऍक्च्युली दे आर आवर बर्ड्स अँड दे आर गोईंग देअर फॉर जस्ट ब्रीडिंग अँड नेस्टिंग बिकॉज दे हॅव स्पेसिफिक कंडिशन विच इज कंड्युसिव्ह फॉर देम. कित्याक त्या दरम्यान गोयन खूप पाऊस पडता आणि तितल्या पावसान खुपशे पक्षी ऍक्च्युली सक्सेसफुली ब्रीड करून पावचे ना. तर त्याच्या खातीर ते मायग्रेट करतात त्या जागेर अँड देन द रेस्ट ऑफ द टाइम दे आर हियर. सो दे आर बर्ड्स हू प्रॉब्ली मायग्रेट देअर. दिस माय पर्सनल टेक.
1: ह्या फिल्डान ह्या मळार खुपसो वावर झाला आणि ताची नोंद तुम्ही घेतिल्ली असा. आता गोयात जे निरीक्षण जे आम्ही करता पक्ष्यांचे त्याच्या बद्दल थोडासा उजवाड घालात.
0: सिरियस ऑर्निथॉलॉजी आणि ऑर्निथॉलॉजी रिसर्च म्हटल्यावर गोवा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ए बी शानबाग खुपशे काम केले असा करमळी तळावाच्या बद्दल. आणि हांगा एक टायमार खुपशे पक्षी येताले अँड इट इज इवन नाव एन इम्पॉर्टंट बर्ड अँड बायोडायव्हर्सिटी एरिया. आणि वेटलँड अथॉरिटीन सुद्धा एका एक इम्पॉर्टंट वेटलँड म्हणून डिक्लेअर केले असा. करमळेचं तळे आणि हेच्या बाहेर सलीम अली बर्ड सँच्युरी असा चोडणा आणि आमचे जितले प्रोटेक्टेड एरियाज आहा. आणि गोवा इज वन ऑफ द फ्यू स्टेट्स ज्यातून आमचे पश्चिम घाट आहात ते अख्खी एरिया प्रोटेक्टेड एरियाजान नोटिफाय केलेले असा. म्हादयेच्या कल काणकोणान आमच्या कोतिगांव वाईल्ड लाईफ सँच्युरी पर्यंत सगळे जे प्रोटेक्टेड एरियाज आहात हेच्या भितर सुद्धा खुपशे पक्षी असा. आणि हे पक्ष्यांच्या बद्दल निरीक्षण झाले असा लाईक एफर्ट्स ऑफ द युनिव्हर्सिटी एफर्ट्स ऑफ व्हिजिटिंग सायंटिस्ट फ्रॉम झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा आणि थोडे नॉन प्रॉफिट्स त्यांच्यानी काम केले असा. पण

0: the largest research activity on birds in Goa has happened only in 2024 and 25. The largest म्हटल्यावर गोव्याचे एरिया असा 3702 स्क्वेअर किलोमीटर.
1: बरोबर.
0: याचा 10% एरिया सर्वे झाले असा फॉर अंडरस्टँडिंग व्हॉट इज द डायव्हर्सिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ बर्ड्स. 370 स्क्वेअर किलोमीटर सुमारची एरिया असा ये एरिया पक्ष्यांच्या खातीर सर्वे झाले असा थ्रू दिस इनिशिएटिव्ह कॉल्ड द गोवा बर्ड अटलस. गोवा बर्ड अटलस वन ऑफ द लार्जेस्ट बायोडायव्हर्सिटी सर्वेस अंडरटेकन इन द स्टेट इन असोसिएशन विथ द सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट, द गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड, गोवा स्टेट वेटलँड अथॉरिटी, गोवा युनिव्हर्सिटी अँड बर्ड काउंट इंडिया. आणि अरण्य एन्व्हायरमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन इज द लीडर ऑफ दिस एंटायर थिंग.
1: आता ज्यांना आम्ही म्हणता नी जागृती जावपाक जाय ही बर्ड्स त्यांच्या सुरक्षे खातीर संरक्षणा खातीर जागृती करपाचो कसलो वावर चालला दोतोर?
0: इम्पॉर्टंट असा की हे सगळे जे आम्ही रिसर्च करता इतले आम्ही स्टडी करता हे जे रिझल्ट आमका मेळटा हे आता आमच्या तरणाटे भुरग्यांपर्यंत पावंक जाय.
1: बरोबर.
0: कित्याक हे जे आमची फुडली जी पिळगी आहा यांच्या हातीन असा की हे जे फुडे आमचे पृथ्वीचे कल्याण कसे जावचे, आमचे अँसेस्टर्स आमच्या खातीर आमचे निसर्ग सांभाळून दौरलेले म्हणून आमच्याकडे किती तरी असा.
1: बरोबर.
0: आमचे आता कर्तव्य आहे की आमचे जे नॉलेज आहे क्युम्युलेटिव्ह नॉलेज आहे हे फुडल्या पिळगेपर्यंत वचूक जाय. सो एज्युकेशन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आणि एन्व्हायरमेंट एज्युकेशन हेच्या भितून हे खूप इम्पॉर्टंट कॉम्पोनंट असा. आणि हांगा हांव सांगूक सोदता की आमचे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहा आमचे एनईपीचे अंडर एन्व्हायरमेंट एज्युकेशन आता एक खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट जाऊन असा. आणि गोय सरकारान सुद्धा आता हालीच 9 स्टँडर्डाचे भुरग्यां खातीर एन्व्हायरमेंट एज्युकेशनाचे बद्दल जे टेक्स्टबुक काढलेले असा जा हेजे फुडे इंटर डिसिप्लिनरी लर्निंगाचे बद्दल जे इनिशिएटिव्ह घेतलेले असा आमचे डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन किंवा आमचे डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन विथ रेस्पेक्ट टू अवर कॉलेजेस अँड इनकॉर्पोरेशन ऑफ नॉन प्रॉफिट्स अँड अदर ऑर्गनायझेशन हू वर्क ऑन एन्व्हायरमेंट विथ इन द करिक्युला ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग भुरग्यांक फक्त क्लासरुमान न्हू पण क्लासरुमाच्या बाहेर सुद्धा हाडून त्यांना एन्व्हायरमेंटच्या बद्दल माहिती दिवचे ह्याच्या बद्दल सरकारने खूप काम केलं असं. राईट नाऊ वी आर हॅव्हिंग दिस नाईस कोलॅबोरेशन विथ द गव्हर्नमेंट वेअर नॉन प्रॉफिट्स लाईक अस आणि सरकार आम्ही मिळून एज्युकेशन ऍक्टिव्हिटीज करतात अँड बर्ड्स बिकम अ व्हेरी बिग पार्ट ऑफ दिस बिकॉज कोणाक पक्षी आवडना म्हाका सांगा. उठ्ठा बसता वेगवेगळे कलर्स असतात त्यांचे बिहेवियर असा ती पळोवन भुरगीं आकर्षित जातात त्याच्या प्रती. आणि आम्ही पहिले असा जेव्हा आम्ही भुरग्यांक व्हरता आणि त्यांना एक चिमणी सुद्धा आम्ही दाखयता जाल्यार भुरगीं खुश जातात. असे ना की भुरग्यांक चिमणी पळोवंक ना पहिली पण आम्ही जेव्हा त्यांना एक वेगळ्या दृष्टिकोनासून ते पक्षी दाखयता की तुम्ही पळयात तो कसो बसता तो कसो बसून तो आता तो किती करता हेजे कॉन्सिक्वेन्सेस असे असा की हे जागृत झालेले भुरगी केन्ना तरी आमचे लीडर जातले.
1: डॉक्टर आता आम्ही थोडंसं हाचेर उजवाड घालूया. जेव्हा आम्ही थ्रेटन बर्ड्स ऑफ गोवा म्हणता नी थ्रेटन म्हणल्यार किती आणि त्यो तश्यो प्रजाती एक्स्टिंक्ट जावपाच्या वाटेर किद्या खातीर असा?
0: गोयन हांवें सांगलेले की 495 स्पिशीज असा आणि अख्खे वर्ल्डान 13,000 वयर प्रजाती असात पक्ष्यांचे. खुबशे पक्ष्यांचे जे लाईफ सायकल असा इट इज अंडर स्ट्रेस हे खूप कारण असा. प्रमुख कारण असं आमचे क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज अल्टिमेटली आम्ही मनशाच्या खातीरूच ऍक्सेलरेट जाता. क्लायमेट चेंज इज अ नॅचरल प्रोसेस पण आमचे जे अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज आम्ही जे म्हणता इन सायन्स जसे की म्हणा फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल डिझेलचा चढ वापर जाता किंवा आमचे अनसस्टेनेबल प्रॅक्टिसेस झाडा कापता आमचे वेटलँड नवभूमी आहात त्या आम्ही पुरता त्याच्यावर बिल्डिंग बांधता याच्या खातीर खूपशे इकोसिस्टम सर्व्हिसेस आणि फंक्शन्स म्हणता आम्ही जेका इन इकॉलॉजी हे कमी जावपाक लागले. हे कमी जावपाक लागले याच्या खातीर ग्लोबल वॉर्मिंगचे जे रेट असा ते वाढवक लागले बिकॉज ऑफ विथ क्लायमेट चेंजेस ऑल्सो हॅपनिंग. आमचे जे मायग्रेटरी बर्ड असा तो हांगाच्यान सायबेरिया गेलो रशियन. तो जेव्हा रशियन पावतालो पहिली जेव्हा पावतालो असे असले की स्नो जस्ट मेल्ट झाले असा झाडां जस्ट येयले असा आणि देर इज लॉट ऑफ इन्सेक्ट ऍक्टिव्हिटी. पण क्लायमेट चेंजाच्या खातीर असे जावपाक लागले की हे पक्षी जेव्हा थंय पावता आईस मेल्ट जाऊन खूप टाइम झालो ऑलरेडी ते झाडा ऑलरेडी येईले आणि त्यांचे ते खावपाचे जे इन्सेक्ट्स असतात त्यांचे लाईफ सायकल कंप्लीट झाले. सो हे जेव्हा थोय पावता आणि ऑलरेडी त्यांचे जी गरज आहा फॉर ब्रिडिंग ते ऑलरेडी जाऊन सोपला देर इज अ मिसमॅच हेच्या खातीर त्यांना नेस्टिंग करपाक त्रास जाता. ते जेव्हा मायग्रेट करतात त्यांना मदी खंय तरी रावंक जाय ते रावपाच्या जागेवर आम्ही पूल बांधले एक पोर्ट घातलो आणि किती तरी डेव्हलपमेंट केले जे आम्ही चिती नसताना केलं. असे ना की डेव्हलपमेंटची गरज ना डेव्हलपमेंटची गरज असा बट इट हॅज टू बी डन इन अ सस्टेनेबल अँड अन इकॉलॉजिकली वायबल मॅनर सो दॅट

0: आम्ही इकोलॉजी म्हणतात लँड स्पॅरिंग आणि लँड शेअरिंग, म्हणजे आम्ही फक्त मनशां न्हू पण आमचे जितले जैवविविधता आसा त्यांच्या बरोबर आमकां आमची जी जमीन आसा एदर आमी ते शेअर करपाचे त्यांच्या वांगडा, नाजाल्यार थोडीशी एरिया आसा जे त्यांच्या खातीर आमी सोडून काढून दवरूंक जाय. तर हेजे खातीर खुबशे जनावरांक त्रास जाता. जेन्ना त्यांना त्रास जाता त्यांना त्यांचे एक्सटिंक्शन जावपाचे टाइम लागी येत आसा. एक्सटेंशन म्हटले ते हेजे फुडे लुप्त जातले.
1: बरोबर.
0: एका आम्ही थ्रेटन म्हणतात.
1: आता मात्शे आम्ही तुमच्या पुस्तका कडेन येऊया. डॉक्टर, तुमचे पुस्तक छापिल्ले असा थ्रेटन बर्ड्स ऑफ गोवा, या पुस्तकातल्या तुम्ही एक्झॅक्टली किद्याचेर उजवाड घालतात?
0: थ्रेटन बर्ड्स ऑफ गोवा इज अन इनिशिएटिव्ह ऑफ द अरण्य एन्व्हायरमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन आणि गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट. आम्ही हे चितलेले की गोयन जे पक्षी असा जे थ्रेटन्ड असा यांच्या बद्दल पहिली तर लोकांक माहिती खूप कमी असा. नंबर टू, आमकां हे गरज असले समजपाक जे पक्षी लुप्त जातले यांना आमकां वाचवंक जाय, यांच्या खातीर आमकां किती किती करचे पडले. तर हे सगळ्यांची माहिती खोय ना खोय तरी आमच्याकडे कमी आशिले. आमच्या ऑनरेबल फॉरेस्ट मिनिस्टर श्री विश्वजीत राणेचे एक थिंकिंग आशिले की आम्ही खोय तरी हे सगळे इन्फॉर्मेशन एकीकडे हाडचे. सो हेजे खातीर रान खात्याचे जे मुख्य प्रमुख असा श्री कमल दत्ता आयएफएस प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आणि आमचे एक कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट असा श्री नवीन कुमार, ही इज ऑल्सो एन आयएफएस, यांच्यानी आमकां सपोर्ट दिले की आम्ही हे बुक बरोवचे. हे पुस्तकान आम्ही प्रयत्न हे केले असा की जितले जे 56 पीसीस आहा यांच्या बद्दल इन्फॉर्मेशन इन द सेन्स हे कसे दिसता, गोयन खोय खोय मेळटा, इंडियान खोय मेळटा आणि गोयच्या भितर खंयचे हॅबिटॅट्स त्यांना गरजेचे असा, गोयच्या भितर त्यांचे 10 वर्षान किती स्टेटस आशिले त्यांचे पॉप्युलेशनचे आणि हे जे पुढे त्यांचे संरक्षण करूंक जाय झाल्यावर त्यांच्या खातीर किती किती करूंक जाय आमकां, हे सगळ्यांचे नोंद केले असा विथ मॅप. आम्ही मॅप्स दिले असा, त्यांनी नक्षा दिले असा की तो खोय मेळटा, कितले नंबर्सांनी मेळटा. आता डिजिटल टाइम येले असा, सो आम्ही एक QR कोड केले असा की हेच्या पुढे कोणाकी ते पक्षाच्या बद्दल चढ माहिती QR कोडाक स्कॅन करपाचे
1: ती थंय मेळटा. तुम्ही खूप बरो वावर करता डॉक्टर. आमचं जो वातावरण असा तातून जे बदल घडटा हाची एक जागृती जावन जैव विविधता असा सगळे स्पिसीज आम्ही हांगा घेऊया, तांचे संरक्षण आम्ही कसे करूंक शकतली किंवा कसे आमच्यानी करू येता हाचेर उजवाड घालपाचे हे सगळ्यात महत्वाचे असे काम तुम्ही करता. तुमच्या कामात हांव तुमकां शुभेच्छा तर दिताच, तेच वांगडा तुमच्या हातीन हो वावर आनिकूय दुपेटीन घडचो अशेंय मागता. आकाशवाणीच्या स्टुडिओत आयल्याबद्दल तुमकां चढ आणि चढ देव बरे करू.
0: देव बरे करू मॅडम. जय हिंद.

कामा वयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतयता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 105.4 बरोबर 8:03 जातात. या खिणाक सगळेच जण वाट पळयतात कार्यावळीची जी आसा कातराची. म्हाका खबर आसा बरे तुम्ही बसल्या एन्जॉय करता तुमचं डिनर करता करता सायड बाय सायड तुमकां तुमच्या रेडिओचेर ही कातारां आयकुपाक खूप बरे दिसता. आनीक जेन्ना म्हाका हमखास म्हजे नेबर सुद्दां जेन्ना ही कातारां लायता तेन्ना इतले बरे दिसता आयकुपाक की एक वेगळोच आनंद येता न्ही जेन्ना आमची गोंयची गीतां आमकां आमच्या कानार पडटात रेडिओच्या माध्यमांतल्यान. तर बरें बसात एन्जॉय करात कार्यावळ कातारांची. ह्या पयल्या सुवातेर आंतोनेत माथा आनी रोमियो घेवन येता क्लावटिया.

जॉर्जिना जेकिस घेवन आयले तुमच्या खातीर हें कातार मोगा आयकुप्यान दोन जिवीत जिवितां जियेता. तुमी आयकतात ही कार्यावळ 105.4 MHz FM रेनबो चॅनलाचेर. ह्या खिणाक मुखावेले कातार.

रॉबिन वाज इन बेटिनाज घेवन आयिल्ले एक चेडू हे कातार बरोबर 8:15 जाल्या मोगा इश्टानो ह्या कातारच्या कार्यावळीत तुम्ही आयकतात 105.4 FM रेनबो एडॉल्फ अँड मेबल घेवन येतात चुप चुप.

तुकाच लागून हे कातार घेवन आयले लिंडा फेर्नांडीस आनी तुकाच लागून ही कातारची कार्यावळ आशिल्ली आयकुप्यानो. पूण ही इतल्यान हांगा सोंपता कित्याक बरोबर 8 वरां जावन 30 मिनटां जाता. आतां कांय खिणा भितरूच तुमच्या खातीर एक ही फिल्म से ही कार्यावळ आयकत रावात 105.4 FM रेनबो.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज अगदी रोज।

आकाशवाणी एफएम रेनबो म्युझिकली यॉर्स 105.4 एक ही फिल्म से ही कार्यावळ तुमच्या खातीर घेऊन येता आणि बरोबर 8 वरां जाऊन 34 मिनटां जाल्ली आसा तर 9 वरां मेरेन ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली 9 वरांचेर न्यूज एट 9 आणि 9 वरां जाऊन 15 मिनटां जाऊन पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी. तर आज ह्या कार्यावळीत आमी नमक हलाल ह्या फिल्मातली गीतां आयकुपाची आसा. 30 एप्रील 1982 ह्या दिसा ही फिल्म रिलीज जाल्ली आणि डिरेक्ट केली प्रकाश मेहरा हाणी. तशेंच हातूंत भितर शशी कपूर, अमिताभ बच्चन, स्मिता पाटील आणि परवीन बाबी हांच्यो प्रमुख भूमिका आशिल्ल्यो आणि सुंदर अशे पॅपी नंबर्स आणि सामके ताल धरपाक लावपी अशे हे नंबर्स अर्थातच बप्पी लायरी हांचे संगीत ह्या फिल्माक लाभिल्ले आनीक प्रोड्यूस केल्ले सत्येंद्र पाल हाणी. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो चॅनलाचेर या खिणाक तुमच्या खातीर ही कार्यावळ एक ही फिल्म से घेऊन येता नमक हलाल. किशोर कुमार हांचो हो स्वर घेऊन येता पग घुंगरू बांध मीरा नाची थी.

रात बाकी, बात बाकी. रात डेफिनेटली बाकी है और बहुत सारे प्रोग्राम्स भी बाकी है, लेकिन मेरे पास वक्त बहुत कम है. 9 वरांचेर तुमच्या खातीर न्यूज एट 9 आसतली, आणि 9 वरांजून 15 मिनटांसून पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी घेऊन येतले आजे वेलमा तुमच्या खातीर, ज्यो कार्यावळी चलतल्यो रातच्या 12 वरां मेरेन. आज आम्ही ऐकतात नमक हलाल ह्या फिल्मातली गीतां, जी फिल्म त्या टायमाची म्हळ्यार 1982तली थर्ड हायस्ट ग्रॉसिंग इंडियन फिल्म जाली, आणि ताणें 120 मिलियन कमयले, आणि बिगेस्ट कॉमेडी ब्लॉकबस्टर ऑफ ऑल टायम ही मुवी थारली. वेल, रात बाकी बात बाकी हे जे गीत आमी आतांच आयकलें ते गीत रिक्रिएट केला तनिष्क बागची हाणी इत्तेफाक ह्या फिल्मा खातीर. आणि ह्या फिल्मातलो एक फेमस डायलॉग आसा, खंयचो? I can talk English, I can walk English, I can laugh English, because English is a very funny language.

0: பார்கவை.
1: किशोर कुमार हांचो स्वर आमी आयकलो, थोडी सी ज्यो पिली हे मोगा इश्टानो. बरोबर 8:52 जातात, कांय खिणा भितरूच 9 वरांचेर न्यूज एट 9. हांव नेहा ह्या कार्यावळीक तुमचो सांगात जोडून आसा, जी आसा एक ही फिल्म से, आनी तुमी आयकतात 105.4 MHz FM रेनबो. फुडल्या सुवातेर किशोर कुमार हांची साथ दिल्या आशा भोसले हाणी, और क्या कह रहे वो कह रहे की आज रपट जाए तो.

आज रपट जाए तो हे गीत जे आसाते पावसान शूट केला तो वेल पावसान खरो पावस नी तो पुणून अमिताभ बच्चन हाणी रिक्वेस्ट केली खंय ताका गीत पावसान कोरियोग्राफ केले जाय सो ताका लागून हे गीत क्रिएट केले इन सिच्युएशन अशें की पावसान. वेल तुमी आयकतात ह्या कार्यावळीचे निमाणे गीत आशा भोसले हांच्या स्वरा जवानी जानेवन हसीन दिलरुबा. या गीता बरोबरच एक ही फिल्म से ही कार्यावळ सोपतली आणि ह्या कार्यावळीत आज आम्ही नमक हरलाल ह्या फिल्मातली गीतं ऐकली जी फिल्म 1982 प्रदर्शित झाली. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो.

मोगा इश्टानो म्हाका दियात निरोप. हांव म्हटलें तुमकां फुडल्या शेनवारा तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो. मुखावेल्यो कार्यावळी बरोबर 9 वरां जावन 15 मिनटां सावन आज वेलमा तुमच्या खातीर घेवन येतलें पश्चिमी संगीताच्यो. आनी आतां कांय खिणा भितरूच बरोबर 9 वरांचेर दिल्ली केंद्रा सावन संक्षेपीत जावपी खबरो न्यूज एट 9 तुमी आयकतात 105.4 FM रेनबो. टेक केअर अँड गुड नायट.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगं गुळ्यो सोपल्यो मगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: Good evening, listeners. You are tuned into the FM Rainbow service of Akashwani, broadcasting on 105.4 megahertz FM Rainbow. My name is Velma, and just before I kickstart with all my shows, I really love to do this. I love to listen to this little bit of capsule telling us all about the nightingale of Goa named Lorna Cordeiro.
3: भांगराळे गोंय गायता भांगराळ्या ताळ्यान ताळो लोर्नाचो.

0: दुबे और गुरनूर बरार ने तीन तीन विकेट लिए। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: ऐकू पेष्टानो आता मेरेन तुम्ही ऐकत आले एफ एम रेनबोचेर वेगवेगळ्यो कार्यावळी। रातची 12:05 आणि 8 सेकंद जातात आणि इतल्यान आमचे प्रसारण सोंपता। पोतून मेळ्यो आमी फांतोडेर 5:53 एफ एम रेनबोचेरूच मेळचे 105.4 MHz। ते मेरेन देव तुमकां सगळ्यांक बरी रात दिवं। जय हिंद।